हम मूड मुगद किस बुझ नाही, तू आपे देह बुझाई, जो तुद पहावे सोई करसी, अवर ना करना जाई।

कै कट कट सच परपूर आपे मेल मिलावही साचे महल हदूर साए साए तुझ संभला कदे ना विसारे हो जो जो साहिब मन वसे गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू तनी गर्भ

बोले फादिल बाद दर कर टोई ना लहे छूटी दूजे साद। पंडित वाचे पोथियां ना बूझे विचार अनको मत्ती दे चले।